विच्चेचा भयदानित्यं नमस्ते मंत्ररूपिणी धाम धीम धुन धुजते पत्नी ब्राह्मी भूवागधीश्वरी।